0: बहाना न जाने देगा आज तुमको ये दीवाना बनाते हो ये रोज ही बहाना न जाने देगा आज तुमको ये दीवाना
1: माना जी माना तू है दीवाना।